0: Kan borde bara kolla med fishing eta. Den borde bara kom fasha dannad han benu med inget att det från benu fulla vi som är då har det vi är ne alla problem till dig har som benu fulla då vi request korva inget att alla mina PC jag med då kom message korva inte vi från benu fulla vi kan request korva vi alla mina hem kommer då stanna av att asha ji med mig fortama kan ställa vi kan ha dani jag kunde vi att det från request korva då inget mål med dannad det fin mål ki coding miss media då korma korva dana kan ta det korva hie ननोट को हम गेंदो हालो में ना फोन गुरु वे नंबर की हम आम बते थे गुरु वाला नंबर तीन तीन हाथरे सुमें है बेसे में आमे दर को समान नोट करो बैन दत्त
1: आ दे दे मैं बता लेनी कुल्ले खबर एंग वेत तो दा दे मैं को या कुल्ले खबर एंग हिन नमो वेस रे मी के हाइक का गड़ीर कुरी के बे वारे नुना कातरे हादसा हिंग अफशा वेन मिलन दोगा अलीफान के बोडो हादसा है अलीफान का हादसा तक उन रकातरे वे तिबुमा वारे गिना वाहक तक के वेस देखे वे हैं नमेस देतर देतर एंग वे का मिखाल नो रखा तेरी हाथ साथ है देता
0: मेरे दो फाइबर मसे है कोरा था ना गा अलीफानो का हादसा है इनका मा एबो रिपोर्ट को फेंगे तो देमी यारों में नवर फाहो खबर गोतो फाह कल दे खबर की दें इतर खबर गोतो के सालों में न दन्नवाद विधान देन गोता प्ले किन निश्चनो हिनवस मी का एक गाड़ी लो कोई खबर में ये तिवे फ्रॉम वाणी तो मी आड़ो सवाफा फिया गोबड़ी वाहा ಎನ್ವೇ ಸರ್ವಮೆನ್ನ ಬೆಂಗೇತ ಪಿಎಸ್ಎಂ ನ್ಯೂಸ್ಮ್ ಫೆಂಡ ಮಿಹಾರು ಸಮ ಹೊರಿಯೋಗ ಎಸ್ಟಿಎಂ ಫಿಯಾದಿ ವೇನಕಮ ದಿಫೆನ್ ಖಬರ್ ಸರುಹಿ ದೆ ಮೇ ದೆಸರುಹಿ ಮೇ ಧನ್ಯವಾದ ಗೈಕಣಕ ಹೈಕ ಗಡಿ ಸರುಹಿ ಕೊರಿ ದೆಸರುಹಿ ವೇಮ ದೆನ್ ಬಾರ್ ಜಹಲಾಹರು ಗೈಕಣಕ ನುಸ್ತಕ ರಾಫೋನ್ ನಾನು ತಿಬೆ ಫ್ರೋಂಗ ತರೆ ಮಿಹಾರು ಅಡಸಂತಿ ಬೈ ಬೈ ಫ್ರೋಂ ಎ ಗಡಿಗ ಅವಹಾರ ಫ್ರೋಂ ದಪ್ಪನ್ ತಿಬೆ ದಾನಕ ಬಾದಾ ಫಾಳು ಮಿತ್ತನ್ ಕೊಳೆ ಫಹೋ ಖಬರ್ ಗತು ಮಿ ಧನ್ಯವಾದ ದೆತ್ತಂ
1: ಎ ದೆನ್ ಅನಿಕ ಸರ್ಗುಮೆ ಮೌದು ಆಯಕಿಗ ಕೊರಿ ದಾನಿ ಅದಿವಸ್ ಬೈ ಬಾತನ್ ಎ ಬುಹರಿಂಗೆ ತೈ ದೋಸ್ ಫಶಾರ ಅರುಮೆನ್ ಅಬದಿಸ್ ಎಬಗೇನಿಸ್ತೆಮ್ ತಾಹಿಕುಮತ ಕೆ ಪಾಹೆ ಮೇದೆನ್ ಬೈ ಫಹರ್ ಬೈ ಬಸ್ತೆಕ್ ಈ ಹಮದೆನ್ ಗಾಗನ ಕಹ ಅಬದುಸ್ ಹಿವ್ವರೆ ದೇ ನೋನಿ ಮಾಯುಸ್ ವಾ ಹಾಲೆತ್ತೌ ಗೆ ಕಮ ಎಹಿ ತೆರೆ ದೇ ಕಾಲ ಬಸ್ತಾ ಕಂಗೆ ಬವೆ ಮೀ ಬೈ ಬೇಫಲುನ್ ತಜುಬಾ ಕೊ ಫುರ್ನ ಕಂಕಮ ಗುಡಿಗೆ ಆಸ ಹುನ್ನ ಬಸ್ತೆ ಕೆ ವಿಸ್ತೆನ್ ವಿದಾನ
2: ಹೈಕುಮತ ಕೆ ಬಸ್

0: ገተ ኢንዲያ ሀመ ዚያረ ኩለ ምና ሚ ፊዮር ኢንዲያ አላፍ ሚወኒ ሚሃሮ ዱኔ ሲሐት ጀሜ ሚሃር ሚወኒ ኢቦላ ባይኪ ባይነ ለውጋ ሚ ፈንበሩ አም ሲሐት ተን ወይ ኑ ረከለ ገተ ካንደ አላፈ ሄመ ከማ ጉሊገ ኢንዲያ አላፈ ፊዮረ ሚ ገተ ኢንዲያ ደተር ኩለ ሁለ ፈሰንጀሩ ኢንዲያ ሰርካሮገ ዳይሬክትሬት ኦፍ ሲቪል ኤቪዬሽን ge ingo mai gotan ego ma da tor kolmo kolin self declaration form for him kolan je ego ta ma je safa kama alon menge ga mi yaden moldi venu swani mi haro am kon angafa de he nuna singa to india da tor kolan ticket palla wa ganno wa alon ne ga bol kolo tum de je kon mi yaden kon ticket palla wa ganno kama besi ga te mawlo matti bi wadan no ani den qr code me do ko e be frunge wa ki website ka wada enno wen den e website ti mawlo mat frame kolla manji wada enno ani datta
1: ehmi me dannwala nguri wahaga te nge ta den oti hamati be frung ge maulu aiki galgumen kuri daana mukude irkole ge tere ga maulu galgumen me de dannwala ni kudi mis media dur kurma kurwi daana kanta te ge ko bahe kon umur freto emmerangale nuni kudin ne mi kiyani algunmen hama ashara harunda nuni sola harunda tangole kuda kudin ge wahaka mi dakkani det den bai kaum ta galgumen kuri mis dannwali go ta mehar mi fiewal alafa mi wani mis media waki umure kun dashu kudina beinu nukurwe ge एस ए बाकी एप तक राज्य के मिखा फेवर तक अलंग ए तैयार वे एहे मी हम अलगुम ने दक्का लो मुहिम वाहक कम वाते मेदो अलगुम मी वाहक मी दक्का देते देते अलगुम मी अब द स्क्रीन टाइम मा गिनवे गे गुले वाहक या कुदिन मा बडा सोशल मीडिया दोळु मुगे वाहक से ब देखका मुता एहे मी मिहारु अलगुम मे अनिकावे सम मी वाहक मी दक्का लानी राज्य के मिखा मुहिम फेवर तक अलम तैयार हम दाते tibbe frunge khayal ta hissa kollawa psm ya medir ko nannot kurebene guluwanama guluwani tinitiren hatare sumen hai me number guluwama sama nannot kurebene den laveng edoda gat me hinamis request kollawa inge to psm ya medir ko algo me lave ka fahu mawla ki kuriya dan tibbe frun nannot kurabam gendawa
2: ikea presents
3: bajwer henai
4: IKEA Opticals in enhanced rupiah in mati givye fariya kura wagen nasib veri farataka. Debe fulaka drum loan umra dature. Mi promotion gahe dukura kumme enhanced rupiah ka kuparne. Mi ge iturun tafato eki brand takun 30% hamiya discount. Adi kumme ting haas rupiah in mati kura wagye fariya ka fasa teka rupiah gift voucher. Adivas. Nasib agwazan kolle mang aila ya ratte hinnayeku avahang IKEA Opticals a ziyara kura wagen.

0: हंगार
1: अंगार दो मेंदुल कोरी एकार गड़ फना रहे रिपीट एरे दिया गड़ तेरी हूँ आदि बुद्ध दो होकेरे मेंदमो पार गड़ तेरी हूँ
0: हंगार
2: हम एकनी दिवे राज्य चड़ू
3: दुलायो दिरियोलो मका दुरहुल वादे इम्मे मुजर्रिब तालु नडिया की दुलायो सिहत
4: दुलायो सिहत का मगुफाही को दे इम्मे कशवरु मस्तर की डॉक्टरोंगे इरुशाद
5: लेमच्चदा इम्मे नकी कोलेस्ट्रोल के सब बोल लेमच्चदा में होने नु इम्मे लेमच्चदा मगुफाही कुडवा ता फातु कंतत्ता होगे
6: मैं हर फीति फ़ाइ मारे बनाने में साल का डिस्किंग इच्छा बारा पोटन ना हर फीत को हो रही जाऊँ मैं
7: यार
8: आरुपी उसे दें दिमावानी कौन सा बकार हो दिमावाने मैं हर एक ही
3: डॉक्टर उनकी रुशादा आए को दुलाई उदिरियों में बट्टन कुरुमा मगुफाई को देनी
4: ಕುರ್ದು ಹೆಗೆರೆ ನೋಯೆ ಜಹಾಯರು ಸ್ಟುಡಿಯೋ ಇಂ ವಗುತು
3: ಎಂಗಾ ಸತ್ರಸ್ತೇಕ ಸಾಲಿಸ್ ನೋಯೆ ಕಿಲೋ ಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ ಅಡ್ಡಿಯ ನೋಯೆ ಮೆಗಾ ಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್
4: ದಿವೆಹಿ ರಾಜ್ಯಗೆ ಅಡು
9: ಕುಡಕುಜ್ಜಕ ದೇರಗುತೆ ವಾಕ ಎಂಫಿಸ್ ಮಿಹಕು ನೇದೇನೆ ಕಬೂಲ್ ಕುರನ್ ದತಿನಮವೆಸ್ ಕುಜ್ಜಾಗೆ ಮೆ ಗಾತು ಗವಾ ಮೀಹುಂಗೆ ಫರಾತುಂವೆಸ್ ಹೀವೆಸ್ ನುಕುರ ಕಾಲ ಅಣಿಯಾಯ ಲಿಬಿದಾನೆ जिंसी को तुमकुरा गोना था, जिस्मानी अनिया था, नफसानी गेल्लों था, अदि इहु मालूम मुग सब मुंदी पे गेल्लों था मादे नो, मिफा दामल तक उन कोटा कुदेन रक्का तेरे कोरुमं अलंचे फिया वड़ो ता देने गाने मिका मादे कोला हरका तेरे वामा, ऐही हो देव वामा साध बारे गुड़वा

0: السلام عليكم.
1: وعليكم السلام. اه همنا كي نبي كامكو دا ودي ودي عادي
0: كامكو مياي
1: إشين دبالي ها كامكو كيانوز ميجيان ياما آرم برم وفاوجي ميا كاري غولي ايروز إكا كوانيكا كو جيك كو سولميني يبس نون تا جي كاري ماغوماتي مولي مس ميدي ماواني دو
0: إمي دوها كو هارم ميجيان اي ऐं तुम्हें उम्र ऐ दां का क्या गिन कांगो वी मेनु
1: आ ऐ दो ऐं तो दे माफीरी कॉफी ते जूस ते टिंगे चे बोम वेनु कुछ गिन नम वे
0: कॉफी रंगड़वाने
1: सुमन निकम मीर को कॉफी ते टिंग हादें गिन स्ती बहाम नाया हाकुर आला ता हाकुर नाला तिंगे दें बोन बतिया कमे
0: मिगे मिबुना दुवा हु कांग आयरो आरें दोशिं वारा री दी ढीना सेटे हुदु कुलया रंग कुलया दे कुलें हुरी
1: आ हुन्ना ने मिगे गा 100 पीसेस गे वारा बड़ सेटिंग एई
0: ए ताशी सेटु दी फाननता आरें बेनुं कोलां हफ्ता यका मी आरें गे दत्तें अन्ना थी दोस्त कोड़का इमी होना कि ऑस्ट्रेलिया का दिल्ली बाय ऐहम भी मा आरं बेनुं इमी होना वारा रंगला रीत कोंगुरी हाकामे विस्कोते
1: ऐ वारा बड़ो सेटे टी सेट का विस एक कोंगे थी होना आनी आरं विस आम कोंगे सेटे नोना का एकमुकु दीफा नंग हमना बैनु कल्ला सुमन माती कबड़ गोहरे नु बड़ डीना सेटे ए नागे दी बल्ला वर बल्ला गेंगुले तिंगे कुडको बारुस वाने तशिता एने एंगे कन्य कुनु इस नेगे ने ये अन्ना नेंगे हमना मड़ कल्ला एंगे च बैनु ता हमना
0: दे मिहिरा बड़ो माटो कोरी दी फिया वाला रंगलो तीता में ती बेदोस कोलो आर में गे सिटिंग रूम का बाहर टालो
1: हमने एक नुगेंदे में नती हुरी है चिसे जाविद गोया गिंग अन्नम वेनु
0: जाविदो जाविद का नुआने वागुते जाविदु नायकस आर गेंगुस पानमी
1: नूने हमने एक नुगेंदे वेने ऐहम भी माहरे फोनवा नंगे ताशु से टाइक को
0: हाँ तरंगले बारा बोटा शुक्रिया
1: कोबा तो सुमन के आर गिरम बनी कॉफी ताशी अन्ना नंगे बाला लाफा हमना के दत्ता में वाने दुआ को मिगिया गेन्ना सायकत दो कोंदो अकुन तेमी होंगा अन्ना नी
0: फेशे हफ्ता गन्ना ने अधि तिबी ऑस्ट्रेलिया का देदो है तेरे माले अन्नाने ऐस पर देंगा अन्नाने मिकोला ऐं तो के बोले तो इसमें अन्नानी सिटिंग रूम का मेज़ मती का बावा फा यागी इंबारा लारी हुन्ना ने का बाला लंबिच सुबहानअल्लाह आदलारी मिहावर वॉलेट पूरा विस्लारी अलगें तमी मिहुंगले नी ए हाँ मुस्संदी भी मवानी हेनु मीन लारी कोडे नगम भी करनेंगे नूने एकाल कंत कुरा करनुआने एकमको मिहा बैवर हो रही रो ऐ थी कोड़े निगिया का स्नेहिंगे ना कम भी तीतमें ती बेदोस कोड़ो लातुकरने नुचे हिरांगड़ खांता कोत्ते वे नहीं रो ना कानी एक को ना कानी आहने शक्के विष्णु कुराने अंतुए
1: हमना ಹೆಚ್ಚೆ ಇವರ ಬರುವಾಣೆ ಫೋನ್ವಾಲ ನನಗೆ ಆ ಮೀರಿ ಕಾಫಿ ತಶಿ
0: ಕಾಫಿ ಕಾಫಿ ಬೊಮ್ಮಿ ಹಾರು ಹೊರವೇ ಕಣ್ಣೆತೆ ಏ ಮಿವಗುತ್ತ ದಾಣಿ ಅದಿ ವರಗ್ಗಿನ ಕಂಕಂ ಕೊರಂ ಎ ಬಹುರಿ ದಾಣಿ ಹಿಂಗೆ ವರ ಪೊಟ ಶುಕುರಿಯ
1: ಮಿ ಹಮ್ನಾ ಮಿ ಕೊಂಕಾಲಾಂಗೆನೆ ಲತಿಗೆ ಕಂಫರ್ಟ್ ವಿಸುರಿ ಆದಮ್ಗೆ ದಾರಿಯನ್ನು ಮಗೆ ಏ ಉಂಗಾಗು ಪಡು ತಶಿ ಸೆಟು ದೇಶ ಬುಣಲಿ ಹಮ ಜೈಲು ಮೆ ವ್ಯಸ್ನೆತಿ ಏನೈ ಗೆಂಗುಸ್ಕಿಂಗ್ ಏನ್ ತಟ್ಟೆ ತಳಾಲ ಫಿಯಾಯು ಕೊಮ್ಮೆ ಫದ ಹೆಚ್ಚೆ ವಿಸ್ತೆ ಎಂಬುಣೆ ಫಾಣದು ಹಮ ಏಕಮಕು ಕೀನೆತ್ತ ನುದೇನ ಮೆ ವಿಸ್ಬುಣಂ ಕೆರೇಣಿ ನೆಫೆಂ ವರುಂ ದೆಕ್ಕಿಂ ಉಳೆಯಂಗೆನ ಸಹಾದೆ
2: ಹಮ್ನ ಮೊಯವೀತ
0: ಜಾವಿದ ಅಮ್ಮಿಕಮ ಮೊಯವು ಮೇಕಿಯಸ್ ಅಹಣ್ಣ ವರಿ ಹಮ ಆರಿಂಗ್ ಆರಿಂಗ್ ಆಗು ಈ ಫಾಟಾಣ ಅದಿ ಜಾವಿದು ಗೆವೆಸ್
2: ಹಮ್ನ ಎತ್ತಿ ಅಗುಹಿ ಫೆಟ್ಟು ಮಬ್ಬನಿ ಕೀನೆ ಕಮೆಂಗ್ ಹಣ್ಣಕ ಹಮ